0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
2: हृदय की अथाह गहराइयों में तरंगित उस निराकार निरंजन की भक्ति हमारे जीवन, मन और कर्म को देती है नेकियों की शक्ति।

तालुक्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी सुरू केलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज 3 ऑगस्ट 2025 आणि अलकची झलक कार्यक्रम क्रमांक 167 प्रयोग क्रमांक 166 मध्ये एकापेक्षा एक सर्वांग सुंदर अलक होत्या आणि त्या तुम्हाला भावल्या, त्या तुम्हाला आवडल्या, प्रतिक्रियेचा प्रसाद तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल तमाम अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुम्हाला आरजे जगदीश देतोय मनपूर्वक धन्यवाद आणि वळतोय प्रयोग क्रमांक 167 च्या पहिल्या अलककडे जी आपल्याला पाठवली आहे विरार पूर्वेतून अलककार चेतन सुरेश सकपाळ याने. अलककार चेतन लिहितात आज त्याला त्याच्या मित्राच्या घरी गणपतीसाठी आमंत्रण होते पण सोबत घेऊन जाण्यासाठी काही नव्हते म्हणून तो त्याच्या आईवर नाराज होता. तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले अरे अरे आपल्या बागेतील ओंजळभर फुले घेऊन जा, बाप्पा खुश होऊन तुला सगळ्यात जास्त आशीर्वाद देतात की नाही बघ. वा अलककार चेतन वा, असं म्हणतात जिच्या अती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आणि त्याचा साक्षात्कार तुमच्या अलक मधून झाला. आईने किती साधी सोपी सरळ गोष्ट सांगितली, परमेश्वराला भाव आवडतो, परमेश्वराला भक्ती आवडते, परमेश्वराला प्रसाद परमेश्वराला नैवेद्य किती चढवलात त्यापेक्षा जास्त महत्व आहे परमेश्वराची निस्सीम भक्ती तुम्ही किती मनापासून करता. वा अप्रतिम अलक आणि आईला खरंच खूप खूप धन्यवाद. अशी संस्कार देणारी मूल्य शिकवणारी आणि आपली गरिबी आपली श्रीमंती आपल्यापाशीच ठेवायची असा विचार देणारी आई खरंच धन्य आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले बोरगाव रेमंड मध्य प्रदेश येथून प्रवासी एक टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककार प्रमोद सावरकर यांनी. मौनातलं प्रेम. वडील रात्रभर कवितांची वही भरत असत आणि मुलगा म्हणायचा त्यातून काही मिळतं का. वडील गेल्यावर ती वही उघडली. आत पहिल्या पानावर लिहिलं होतं माझं शब्दांवरचं प्रेम म्हणजे तुझ्यावरचा विश्वास. वा वा अलककार प्रमोद, अमोद अशी तुमची अलक आहे, अमोघ अशी तुमची अलक आहे आणि मला मोद म्हणजे आनंद झाला तुमची अलक वाचताना. खरंच असतं मौनातलं प्रेम अत्यंत महत्वाचं असतं, कधी कधी अव्यक्त असतं आणि ते व्यक्त करण्यासाठी आपण शब्दांचा आधार घेत असतो, आपण कवितेचा आधार घेतो, कथेचा आधार घेतो. लेखक व्यक्त होतो तेव्हाच तो सशक्त होतो, अर्थात मुलाला ती किंमत किंवा मुलाला त्याचं मूल्य कसं बरं जाणवणार असा प्रश्न आरजे जगदीशला पडल्याशिवाय राहिला नाही. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर अलककार अंजली वेंगुर्लेकर उर्फ अलककार अंजू रत्नागिरी यांना आपली आठवण झाली. त्या लिहितात आज तो रागातच आपल्या आईबाबांना म्हणाला खूप झालं तुमचं, आता एकतर तुम्ही या घरात राहाल नाहीतर मी आणि माझी बायको. आई म्हणाली बरं झालं हे तूच बोललास, तसंही हे घर आम्ही आमच्या कष्टाने उभं केलंय. सांग सांग कधी जाणार आहेस घर सोडून. अलककार अंजली, खरं म्हणजे प्रत्यक्षात आई असं बोलणार नाही पण बोलली असेल तर ती आई खरंच आपल्या मुलाला धडा शिकवण्यासाठी आपल्या मुलाला त्याच्या त्याच्या उद्गाराचा पश्चाताप होण्यासाठी त्याच्या स्वभावाचा आणि त्याच्या अतातहीपणाचा त्याला पश्चाताप व्हावा यासाठी बोलली असेल. अन्यथा आई मुलाला किंवा सुनेला घरातून नक्कीच बाहेर काढणार नाही. पण मी म्हणतो आई बाबांनी असा विचार आता करायला काहीच हरकत नाही. जे आपल्याला सहज घरातून बाहेर काढतात, आपल्याच हक्काच्या निवाऱ्यातून आपल्याला त्या ठिकाणी बेवारसी करतात, अशांशी आपण तरी किती दिवस सौजन्याने वागायचं नाही का अलकरांजली? अगदी सुंदर आणि अभ्यासपूर्ण आणि वैचारिक अलग पाठवलीत. नियमित अलग पाठवत चला, कारण तुम्ही छान लिहिता आणि छान अलग मला ऐकवायला आवडतात. चला तर अलग प्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलग कडे. जी आपल्याला पाठवले वैद्यराज अलगकार भोपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून जे आभार स्पर्शी टोपण नावाने लिहितात. अलकर भूपाल लिहितात, सभेत तो एक सत्य कथा सांगत असताना श्रोतुवृंद गप्पा म्हणत मशगूल होता. त्याने बोलणे मध्ये थांबवले आणि व्यासपीठावर निघून गेला. ही सत्य कथा आहे. ओहो अलकर भूपाल, वेगळीच आहे अलग तुमची. वेगळी म्हणजे वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघा ना, जेव्हा कोणीतरी काहीतरी सांगतं त्यावेळेला त्या ठिकाणी श्रोतुवृंदानी शांतपणे ते ऐकायला हवंच आणि ऐकायला भाग पाडण्या इतका सक्षम वक्ताही असायला हवा. त्या वक्त्यामध्ये कदाचित ताकद नसेल तर मग श्रोते त्या ठिकाणी गप्प बसण्याच्या ऐवजी आपापसात कुजबूज करू शकतात. अनेक शक्यता खरं म्हणजे तुम्ही इथे पडताळून पाहिल्यात, मांडल्यात आणि ही सत्यकथा आहे. म्हणजे तो निघून गेलेला वक्ता हा खरंच चिडला असेल, वैतागला असेल, कदाचित त्याने ट्रॅक बदलून पाहिला असता, कदाचित त्याने विचार बदलून पाहिला असता, कदाचित त्याने स्वतःच्या स्वभावाचा विचार केला असता, तर श्रोत्यांना अधिक आनंद मिळू शकला असता, देऊ शकला असता. पण तरी तुमची अलग जबरदस्त आहे, वेगळी आहे, मला आवडली. चला तर अलग प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलगकडे. जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलगकार सुलभा सत्तूरवार यांनी. अलगकार सुलभा लिहितात, जीवंतिका पूजन. आज श्रावणी शुक्रवार, जीवंतिका पूजन. 10 वर्ष लग्नाला होऊन पोटी मूल नाही, वांजोटी म्हणून टोमणे सहन करीत पूजेची तयारी केली. दारी रांगोळी काढण्यास आली असता शेजारचे बाळ रांगत बाहेर आले. मी सळसळत येणाऱ्या सापाला पाहून धावत जाऊन बाळाला उचलले. अलगकार सुलभा, हे खरं मातृत्व, हे खरं पितृत्व, हे खरं दातृत्व आणि हे खरं सौजन्य आहे. तुम्ही माताच आहात, मी तर म्हणतो अनादी काळाच्या माता आहात. वांझोटी असण्यापेक्षा इथे ते दुःख त्या ठिकाणी मिरवण्यापेक्षा किंवा दुःख गिरवण्यापेक्षा आपण कोणाच्या कधी कामाला येतो ते महत्वाचं आहे. क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं त्या बाळाचं आणि मग दुःख करायला जागाही शिल्लक राहिली नसती. इतका विलाप शेजारच्या बाईने केला असता आणि तुम्हालाही त्याची खंत वाटली असती. पण जीवंतिका खऱ्या अर्थाने तुम्हाला पावली, अलक मधल्या तिला पावली. मला वाटतं तिच्या पोटी मूल झालं नाही झालं तरी सुद्धा तिने दुसऱ्याच्या पोटचं मूल वाचवलं, म्हणून मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलग कडे. जी आपल्याला पाठवले वारजे पुणे 58 येथून अलगकार अंबादास ठाकूर यांनी. अलगकार अंबादास, अलगकार सुलभा आणि पुण्या आसपासच्या सर्व अलगकारांना एक नम्र विनंती, तुम्ही ज्यावेळेला अलग ऐकता त्यावेळेला ती FM वर प्रत्यक्ष ऐकत चला. लिंक लावून ऐकू नका तर रेडिओवर ऐका, जेणेकरून पुणेरी आवाज सर्वत्र ऐकला जातोय. पुण्यात सर्वत्र पुणेरी आवाजचा डंका आहे असा एक विषय निर्माण होईल, अशी एक संधी निर्माण होईल आणि त्यामुळे पुणेरी आवाज आणखीन जोमाने काम करू शकेल. ही नम्र विनंती की सर्वांनी अलग किंवा इतर सगळे कार्यक्रम पुणेरी आवाजच्या रेडिओ स्टेशनवरून ऐका, लिंकवरून ऐकण्यापेक्षा, अर्थात पुणे आणि आसपासच्या श्रोतुवृंदांनी. अलकर अंबादास लिहितात, नवऱ्याच्या घरातून ती घराबाहेर पडली. ती रात्र गडद अंधाराची होती की तिचे भविष्य हे तिला ठरवता येत नव्हते. आज तिच्या कायम पाठीशी उभ्या राहणाऱ्या कार्यालयातील सहकाऱ्यासोबत लग्नगाठ बांधताना मात्र तिला तिच्या बाबांचे शब्द आठवत होते, प्रत्येक अंधारे बोगद्याच्या अंती प्रकाश असतो बेटा. अलगकार अंबादास, त्या बाबांना मानाचा मानाचा मुजरा. खरंच बाबांचे शब्द अगदी 100% खरे आहेत. आपले दुःख उगायत बसण्यापेक्षा आपण दुःखावर मात केली पाहिजे. आपल्या व्यथा आपल्या वेदना यांना कुरवाळणं त्यापेक्षा हळुवारपणे आपण चंचू प्रवेश करायला पाहिजे भविष्यातल्या उज्ज्वलतेकडे, भविष्यातल्या अत्यंत दैदिप्यमान अशा आशावादाकडे. आणि मग आपल्याला सापडतो, आपल्याला गवसतो असा एखादा सहकारी जो आपली सगळी सुखदुःख हे आपलीशी मानायला लागतो. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, एकापेक्षा एक सुंदर अशा अलक तुम्ही पाठवता आणि प्रतिक्रिया देता, त्याच्यात तुम्ही लिहिता की तुम्ही खूप छान वाचता, तुम्ही दमदार वाचता, तुमचं सादरीकरण अफलातून आहे. पण खरंच अलकप्रेमी रसिक श्रोते हो, माझ्या अलककार मित्रांचं लेखन अप्रतिम आहे आणि त्याचं सार श्रेय अलककार मित्रांनाच द्यायला हवं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले सना या टोपण नावाने लिहिणाऱ्या यवतमाळ येथील अलककार संगीता नागदिवे यांनी. अलककार संगीता लिहितात, तिच्या सोबत खरेदी करायला गेलेली तिची मुलगी ज्या वस्तू लागेल त्या पटापट घ्यायची, मोठी झाल्यावर ती कमवायला लागली. मग दोघी जणी खरेदीला जायच्या तेव्हा मुलगी म्हणायची, मम्मी इथे वस्तूचा भाव जास्त आहे ग. अलककार संगीता वेगळी अलग, पटापट घ्यायची, मोठी झाल्यावर कमवायला लागली. म्हणजे बघा ना, बाप कमायच्या वेळेला होती त्यावेळेला स्वच्छंदपणे त्या ठिकाणी तिने खरेदी केली, आप कमाई मात्र तिला महागाईची जाणीव करून दिली. हा स्वार्थीपणा आहे, संधी साधूपणा आहे. आणि अशी मुलं फारच विचित्र आपल्या आई वडिलांशी वागत असतात. अशी संधी साधू मुलं आपल्याला वेळीच ओळखता यायला पाहिजेत. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वेगळ्या अशा अलक नंतर आर्ज जगदीश वळतोय सांगली येथील अलककार अरुणा गर्जे यांच्या अलककडे. अलककार अरुणा लिहितात, वय आवड आणि निवड नव्हतीच कधी आम्हाला. मोठे जे सांगतील ते खाली मान घालून ऐकायचे आणि ते म्हणतील त्याच्या गळ्यात माळ घालून नेटाने संसार करायचा. संगीत शिकायची खूप इच्छा होती ग माझी. हे ऐकताच नात काहीतरी ठरवून मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, शिकायला वय नसतं आजी. वा वा अलंकार अरुणा, आजी मधलं आणि नातीतलं तरल भावनात्मक नातं तुम्ही फार सुंदर पद्धतीने व्यक्त केलं. आजीची खंत व्यथा वेदना त्या नातीला कळली आणि नातीने फार सुंदर असं उत्तर दिलं. मला वाटतं या दोघींनाही मानाचा मानाचा मुजरा दिलाच पाहिजे. खरंच किती सुंदर, किती सहज, किती उत्फुल्ल पद्धतीने तुम्ही ही अलग मांडलीत. आणि आवड निवड तेव्हा नव्हतीच, पण आता मात्र आपण जपू शकतो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले लातूर येथून अलककार प्रभा वाडकर यांनी. अलककार प्रभा लिहितात, श्रावणी सोमवार, आज श्रावणी सोमवार, तिला महादेवाला दुधाचा अभिषेक करायचा होता. सकाळी लवकरच तयारीने ती निघाली. मंदिराच्या अलीकडे डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता. एक मुलगी दोरीवर कसरत करत होती तर दुसरी झग्याच्या ओछ्यात नाणी घेत होती. तिने ते दृश्य पाहिले, त्या मुलीकडे जात हातातलं दूध, अभिषेक, फळ, नैवेद्य त्या मुलीला देत दोन्ही हात जोडले आणि माघारी फिरली. अलककार प्रभा, प्रभा म्हणजे किरण, तुम्ही दानाची किरण इथे व्यक्त केली आणि ती छटा, प्रभा म्हणजे तेज, प्रभा म्हणजे ओज, ते तुम्ही ओज तुमच्या दातृत्वातून दानातून व्यक्त केलं, त्याबद्दल मानाचा मानाचा मुजरा. मला इथे एक गोष्ट आठवते की एका म्हातारीने आपल्या घरचं त्या ठिकाणी दूध दिलं नव्हतं तोपर्यंत शंकराचा गाभारा भरत नव्हता. म्हातारी म्हणाली, जोपर्यंत माझ्या नातवाची भूक शमत नाही तोपर्यंत मी दूध देणार नाही. शेवटी चमच्यावर दूध उरलं आणि त्या चमच्यावर दुधाने तो गाभारा भरला. खरंच आहे, परमेश्वर चराचरात आहे, परमेश्वर गोर गरिबांमध्ये आहे, दीन दुबळ्यांमध्ये आहे. त्यानं आपलं करा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले छत्रपती संभाजी महाराज नगर येथून अलककार विश्वेश रमेशराव देशपांडे यांनी. अलककार विश्वेश लिहितात, त्याच्या नशेमुळे तिची नशा उतरली. एवढेच नाही तर कालच्या निशेत तिला आजची दशा आणि उद्याची दिशा दिसली होती. अलककार विश्वेश, खरंच आहे, तुम्ही अक्षरशः पावलावर पाऊल टाकून चालताय. अलककार मन

क्रमांक 167 च्या पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवली आहे नवी मुंबई नेरूळ येथून अलगकार विद्या झिजाडे यांनी. अलगकार विद्या लिहितात की जबाबदारीच्या ओझ्याखाली आपला छंद विसरून गेलेली, पण आज तिच्या मुलीला नृत्य करताना पाहून मनोमन सुखावली ती. अलगकार विद्या, दरवेळेला तुम्ही कोणती ना कोणती विद्या आम्हाला देत असता, म्हणजे माणसं समजून कशी घ्यायची, माणसांना ओळखायचं कसं, माणसांनी दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद कसा शोधायचा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपलं त्या ठिकाणी सुख कसं मानायचं. आता बघा ना, ती छंद विसरून गेली होती कारण जबाबदारी होती. आणि साहजिकच आहे, बऱ्याच वेळेला स्त्रियांना आपल्या सगळ्या आवडीनिवडींना मुरण घालावी लागते, बासनात गुंडावून ठेवावं लागतं, पण मग ते आपलं आयुष्य आपल्या छंद आपले छंद आपल्या आवडीनिवडी आपल्या मुलांमध्ये शोधतात आणि मुलांमध्येच रममाण होतात. खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी अलगकार विद्या तुम्ही पाठवलीत, धन्यवाद. चला तर वळूया पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवले खूप दिवसानंतर यवतमाळ येथून अलगकार कल्याणी मादेशवार यांनी. अलगकार कल्याणी लिहितात, श्रावण सोमवार निमित्त गाभाऱ्यात सजावट चालली होती. शिवा महादेवाच्या पिंडीवर उभा राहून सजावट करण्यात गर्क होता. गाभाऱ्यात जाणारा प्रत्येक जण सजावट पाहून थक्क होत होता. वा अलगकार कल्याणी, पण शिवा महादेवाच्या पिंडीवर उभा राहून सजावट करत होता, मला वाटतं तो निस्सीम शिवभक्त असणार आणि म्हणून त्या पिंडीनेही त्याला आधार दिला असणार आणि ती सजावट नयनरम्य असणार. केवळ ती सजावट नाहीये तर तिथे भक्तीची लयलूट असणार आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्येकाला ती आकर्षित करत असणार, प्रत्येकाला त्या ठिकाणी ती हवी हवीशी वाटत असणार. अप्रतिम कल्याणी, अलगकार कल्याणी, तुमचं कल्याण हो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, आता आरजी जगदीश वळतोय त्याच्या अलगची झलक कार्यक्रमातील जिव्हाळ्याच्या ममत्वाच्या अशा कौटुंबिक अलकच्या सोहळ्याकडे, म्हणजेच वनगे कुटुंबियांच्या अलगकडे. अलगकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, त्याने बऱ्या वाईट परिस्थितीचे एवढे धक्के पचवले की आज चक्क त्याला लॉटरीचे तिकीट लागले तरीही तो स्थित प्रज्ञच होता. वा अलगकार शैलजा, कमालीच्या स्थित प्रज्ञ राहून तुम्ही अलकलेलेली आहात. म्हणजे अनंते ठेविले तैसेची राहावे या उक्तीची साक्ष पटवणारी तुमची अलक आहे. आणि खरंच बऱ्याच वेळा असं होतं की आपण इतकं भोगलेलं असतं, इतकं भोगलेलं असतं की आपल्याला कशाचंच काही वाटत नाही, कशाचं सोयसूतक राहत नाही, ना आनंद ना दुःख, सगळं सारखंच वाटायला लागतं, एकाच पारड्यात एकाच तराजूमध्ये असल्यासारख्या त्या गोष्टींची जाणीव होत राहते. इतकं स्थितप्रज्ञ माणूस कसा होऊ शकतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलगकार तुमची अलग. खूप छान आणि खूप वेगळी, आणि तुम्ही दोघंही म्हणजे दाम्पत्य खूप छान पद्धतीने अलग लेखन करताय. तुम्हाला बऱ्याच वेळेला अलगकार मयुरे देशपांडे, राजेंद्र वैशंपायन, त्याचबरोबर अलगकार विश्वेश देशपांडे आणि तुम्ही स्वतः एकमेकांना समजून घेऊन लिहिताय, म्हणून तुमच्या अलकमध्ये एक प्रकारची खुमारी येत चालले. खूपच छान, अप्रतिम. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, आता वळूया अलगकार महेंद्र हरिभाऊ वनगे यांच्या पिंपळे सौदागर पुणे येथील अलगकडे. अलगकार महेंद्र लिहितात, आज त्याने आपले जीवन सार्थक झाल्यासारखे वाटले. आज त्यांना आपले जीवन सार्थक झाल्यासारखे वाटले जेव्हा त्यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात एका विद्यार्थ्याने, गुरुजी मी तुमच्यासारखा आदर्श शिक्षक बने म्हणून सांगितले. अलगकार महेंद्र, मानाचा मानाचा मानाचा मुजरा त्या आदर्श शिक्षकाला आणि आदर्श शिक्षकाचे आदर्श गुण घेतलेल्या त्या आदर्श विद्यार्थ्याला. माझी एक विद्यार्थिनी मला असं म्हणाली, सर मी ना हुबेहूब तुमच्यासारखं शिकवण्याचा प्रयत्न करते, मला भरून आलं होतं. आत्ताही माझा स्वर गदगदला, कारण विद्यार्थी जेव्हा आपल्या पावलावर पाऊल टाकतात, आपले विद्यार्थी ज्याला प्राध्यापक होतात, शिक्षक होतात, आपल्याच व्यवसायात येतात, त्यावेळेला कमालीचा आनंद त्यांच्या गुरूंना होत असतो, विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना होत असतो. अप्रतिम अलक, अगदी मस्त धमाल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, वळूया पुढच्या अलगकडे, ज्यांनी अलगची झलक या कार्यक्रमात 50वी अलग पाठवली आहे, नागपूर येथील अलगकार उज्ज्वला धांडे. अलगकार उज्ज्वला, अलगची झलक या कार्यक्रमात अर्धशतक गाठल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन.
आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अलकप्रेमी रसिक श्रोते, अलककर उज्ज्वला यांनी जसा आलेख ठेवला, यांनी जसं त्या ठिकाणी या आलेखचा लेखा जोखा ठेवला, मला खात्री आहे तुम्ही ठेवला असेल. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या 50 पेक्षा जास्त अलक आतापर्यंत झाले असतील, कारण प्रयोग क्रमांक 167 आहे. 15 दिवसांनी आपण अलक म्हटलं तरी काहींच्या अलक 70 ओलांडलेले असतील. तुम्ही याचा आढावा घ्या, माझ्यापर्यंत पाठवा, मला तुमचं अभिनंदन करू द्या. तितकंच सुख तोच माझा परमानंद असं मला वाटेल. चला तर अलककर उज्ज्वला काय लिहितात ऐकूया. दिवसेंदिवस त्याचे भविष्य अंधारात विलीन होत होते. आज आजोबा त्याला सूर्य फूल भेट देत म्हणाले, या फुलासारखा सूर्याकडे पाहून जग. अलककर उज्ज्वला, मी नेहमी म्हणतो तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे अलककर उज्ज्वला, कारण तुमच्या अलक मध्ये देण्यासारखं, घेण्यासारखं, समजण्यासारखं, समजून घेण्यासारखं बरंच काही काय असतं. आता इथे सुद्धा बघा, सूर्यफूल नेहमी सूर्याकडे उगवतं, सूर्याकडे पाहून उगवतं, सूर्याकडे पाहत असतं. याचं कारण त्याला ते सूर्यातून, सूर्यकिरणातून तेज मिळतं, शक्ती मिळते, ऊर्जा मिळते. आपण का असं जगू नये, आपण का असा विचार करू नये, एक दमदार विचार मांडलात अलककर उज्ज्वला, खूप खूप धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलककर सौ निलिमा ऋषिकांत शेंडे यांनी. अलककर निलिमा लिहितात, एकदा अंधशाळेला भेटण्याचा योग आला. शाळेतील मुलांनी केलेले कलाकृती पाहून थक्क झालो, नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. अलककर निलिमा, तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा, नेत्रदानाहून श्रेष्ठ दान ते कोणते असा प्रश्न येतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळस दृष्टीने इतरांना दृष्टी प्रदान करावी यासारखा दमदार विचार तो कोणता? तुम्ही विचार पेरलात, मी मानाचा मुजरा दिला. खरंच आपल्याला कुठून प्रेरणा मिळेल, कुठून ऊर्जा मिळेल काहीच सांगता येत नाही. उत्तम अलक आहे, दमदार अलक आहे, घेण्यासारखी आहे, विचार करण्यासारखी आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलककर मोहन दुसाने यांनी. अलककर मोहन लिहितात, हट्टी. लहानपणापासून तो हट्टीच होता, तसा अभ्यासातही हुशार होता. आई वडील दुसऱ्याच शेतात मोलमजुरी करून त्याला शिक्षण देत होते. तो हट्ट्याने शहरात आला, खूप अभ्यास केला, पहिल्याच सरकारी UPSC परीक्षेत मेरिट मध्ये उत्तीर्ण झाला, मोठा सरकारी अधिकारी झाला. वा अलककर मोहन, आई वडिलांच्या पण त्या हट्टी हे शीर्षक का दिलं असा प्रश्न पडला. आई वडिलांच्या मेहनतीला सलाम, मानाचा मुजरा. त्यालाही त्या ठिकाणी मेहनतीला सलाम, मानाचा मुजरा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हट्ट करावा तो अभ्यासासाठी, हट्ट करावा तो प्रगतीसाठी. हा संदेश खरं म्हणजे तुम्ही अलक म्हणून दिलात, म्हणून तुम्हालाही मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले हुमगाव सातारा येथून अलककर रघुनाथ आनंदराव भिसे यांनी. अलककर रघुनाथ लिहितात, तिचं लग्न एका श्रीमंत घरातील मुलाशी लावून देताना हुंडा म्हणून गाडी पैसा अडका सार काही भरभरून दिलं. हव्यासा पोटी घरातील मंडळीने तिचा छळ करून तिला मारून टाकले. आज कोर्ट कचेरी चालू झाली. आई वडिलांना न्याय मिळेलही, पण एक खंत त्यांच्या मनात कायमची राहणार, ती म्हणजे आपली मुलगी जीवानिशी गेली. खरच आहे, शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी. आई वडील एकतर आपल्या मुलांना लहानाचं मोठं खस्ता खाऊन करतात, पदर मोडतोड करतात, कदाचित स्वतःच्या पदरात निखारे ठेवून करतात. आणि मड्याच्या टाळूवरचं वंडोणी खाणारी ही हुंडा घेणारी माणसं इतकी विचित्र वागतात. बरं, त्यांचा हव्यास संपत नाही, त्यांचा लोभ संपत नाही, आणि सतत त्या ठिकाणी ते फक्त घ्यायचाच विचार करतात, फक्त आन दे आन दे याचाच विचार करतात. असा विचार करणाऱ्या माणसांना जाहीरपणे चौकात फटकावलं पाहिजे असं माझं, म्हणजे आरजे जगदीशचं प्रामाणिक मत आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, आता आरजे जगदीश वळतोय अलक गुरु, अलक महागुरु, अलक पंडित, अलक कार मनादे उर्फ होरा पंडित मयुरेश देशपांडे पिंपरी चिंचवड. अलककार मयुरेश लिहितात, ती चौकामध्ये पेन विकत होती. साहेब साहेब, हे पेन विकत घ्या, खूप छान अक्षर येत, तुला लिहिता येत का ग? अलककार मयुरेश, काय लिहिता हो तुम्ही?
तुमच्या वेदनेला कारुण्याचे झालर आहे. तुमच्या त्या वेदनेमध्ये, व्यथेमध्ये, त्या मांडणीमध्ये एक प्रकारचं दुःख कवटाळून ठेवण्याची क्षमता आहे. समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनात शिरून तुम्ही लेखन करता. तसं पाहायला गेलं तर अलकमध्ये कमीत कमी संवाद असावेत किंवा नसावेतच असं तुम्ही सांगता, पण तुमच्या अलकचं संवाद हेच बलस्थान आहे असं मला जाणीवपूर्वक वाटतं, प्रामाणिकपणे वाटतं. अगदी बघा ना, तुला लिहिता येतं का ग? मी तर म्हणतो ब्रह्मांडाचं तत्वज्ञान सांगितलंय. ज्या व्यक्ती इमारती बांधतात, इमारतीत राहता येतं का तुम्हाला? ज्या व्यक्ती गजरे विकतात, कधी माळलाय का ग तुझ्या नवऱ्याने गजरा तुझ्या केसात? जी दुसऱ्याला जेवण घालते, तुला पोटभर जेवण मिळण्यासाठी तू काय खस्ता खाते? तुला लिहिता येतं का ग? माझ्या मनात प्रश्नांची सरबत्ती झाली, माझ्या मनात विचारांची त्या ठिकाणी श्रृंखला सुरू झाली. अलककार मना दे, मला वाटतं सर्वांग सुंदर असं अलक लेखन तुम्ही करता, आणि म्हणून मला तुम्हाला अलकचे महागुरु म्हणावायचे नेहमी वाटते. तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया, आता घेऊया सखी संपदा परिवाराच्या अलक ज्या आपल्यापर्यंत पोचवल्यात, पाठवल्यात. अलककार स्वप्नजा घाडगे ज्या सखी संपदा परिवाराच्या समूह प्रमुख आहेत, प्रशासिका आहेत, आणि मी तर म्हणतो कुटुंब प्रमुख आहेत. अलककार सखी संपदा मंच परिवाराची पहिली अलक जी आपल्यापर्यंत पाठवली आहे पुणे येथून, अलककार डॉक्टर आशाराणी पाटील यांनी. अलककार आशाराणी लिहितात, त्याला सतत व्यवसायाचे टेन्शन, त्यातून आलेले रक्तदाब, मधुमेहाचे आजार, चिडचिड, ती त्याच्या रागात बदल होईल म्हणून ज्योतिजांची दारं झिजवत होती. शांती पूजा करत होती. मम्मा, आपण पूजा शांतीपेक्षा पप्पांची काळजी घ्यायला हवी होती ग. त्याच्या कलेवराला मिठी मारून रडत असलेल्या तिच्या डोळ्यात आता पश्चातापाचे अश्रू वाहत होते. अलककार डॉक्टर आशाराणी, आशेची राणी आहात तुम्ही. खरंच काय दमदार विचार मांडला तो, उमदा विचार मांडलात. मृत्यूनंतर चिंतन करण्यापेक्षा, मृत्यूनंतर त्या ठिकाणी सर्व काही देण्यापेक्षा आपण मृत्यूपूर्वी या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. त्या लहान गिन्या विचारलेला प्रश्न निर्माण करून, प्रश्न मांडून तुम्ही जग जिंकलत आणि एक अफाट तत्वज्ञान तुम्ही शिकवलं. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते हो सखी संपदा परिवाराच्या मंचच्या पुढच्या अलककडे वळूया, जी आपल्याला पाठवले दुसरा एक डॉक्टर सांगली येथील अलककार डॉक्टर सोनिया कस्तुरे. अलककार सोनिया लिहितात, अजित एक तरुण गायक, करिअरच्या उंबरठ्यावर, वेळेवर झोप, आहार नाही. एका मध्यरात्री मावशी बरोबर फोनवर बोलता बोलता हृदयविकार त्याला संपवून गेला. डॉक्टर असलेल्या मावशीला आई विना असलेल्या या लेकराचा वियोग झाला. अल्पवयात तू का गेलास? आता त्याच्या सुरेल गाण्यातही अश्रू गाणाऱ्या मावशीला उत्तर मिळत नाही. अलककार डॉक्टर सोनिया डॉक्टरात म्हणून हा प्रश्न विचारतोय की तुमच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीचा असा मृत्यू झाला आहे का? आणि खरंच आपण का प्रसिद्धीच्या पाठी, आपल्या करिअरच्या पाठी आपण धावत सुटतो, पळत राहतो, आपण धावपळ करतो आणि आपल्या जीवाची काहिली करतो? काय म्हणून काय मिळवतो आपण आणि कशासाठी अट्टाहास? सगळ्यात शेवटी काय राहणार आहे, काय मिळवणार आपण, असा विचार करण्यासारखी तुमची अलक आहे. विचार करायला लावणारी तुमची, विचार प्रवण, चिंतन प्रवण अशी तुमची अलक आहे. खरंच कोणाचे वाट्याला असा मृत्यू येऊ नये आणि कोणाचे वाट्याला अशी मावशी यावी, पण त्या मावशीच्या वाट्याला असं दुःख येऊ नये. दमदार विचार अलककार सोनिया आणि अलककार आशाराणी, तुम्ही दोघींनी अलककार सखी संपदाची तुम्ही संपदा आहात, संपत्ती आहात. अगदी ठामपणे अधोरेखित करून पुणेरी आवाजला सांगितलंय असंच मला तुमच्या दोघींच्या अलक ऐकल्यानंतर वाटतं. ऐकत राहा पुणेरी आवाज.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 3 ऑगस्ट 2025 अलगची झलक प्रयोग क्रमांक 167। आतापर्यंत आपण एकापेक्षा एक सुंदर, रसाळ, बहारदार, आशयसंपन्न अशा अलक ऐकल्या। आपण सखी संपदा मंचच्या अलक सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या। उर्वरित अलक आता आपण पुढच्या भागात घेणार आहोत। मला खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक करा असं वाटतं, तुम्ही सगळे त्या ठिकाणी एकापेक्षा एक सरस सुरस अशा अलक लिहिता, दमदार अलक लिहिता। आणि खरं म्हणजे अलक कशी लिहावी याचा वस्तुपाठ सुद्धा तुमच्या अलक असतात। अर्थात तरीही आपण म ना दे अर्थात अलकचे महागुरु मयुरेश देशपांडे यांना विनंती केली आहे की त्यांनी एक कार्यशाळा घ्यावी, पाहूया ते कधी शक्य होतं आणि त्यांना कधी वेळ मिळतो। चला तर स्वप्नजा घाडगे यांनी पाठवलेल्या सखी संपदा परिवाराच्या अर्थात अलककार स्वप्नजांनी पाठवलेल्या सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे आरजे जगदीश वळतोय, जी आपल्याला आली आहे मिरज येथून अलककार गौरी संतोष जंगम यांची। अलककार गौरी लिहितात, मला सांगा की मोठेपणी तुम्ही कोण होणार आहे? सरांनी विचारले, पायलट, गायक, इंजिनियर, पोलीस, आर्मी, कलेक्टर अशी उत्तरे येत होती। शांत बसलेल्या एका चिमुकला म्हणाला, आमची शेती आहे, मी शेतीच करेन। अरे वा, तू तर जगाचा पोशिंदाच व्हायचे ठरवलेस, उत्तम। अलककार गौरी, उत्तम गुण तुम्हाला आणि 10 पैकी 10 गुण तुम्हाला त्या विद्यार्थ्याला ज्याने शेतकरी व्हायचं ठरवलं। खरंच जगाचा पोशिंदा होणार आहेस तू, जगाचा पोशिंदा व्हायचं ठरवलंयस। यात शिक्षकांनी शेतीचं सगळं महत्व सांगितलं, शेती किती आपल्याला गरजेची आहे, आवश्यक आहे, नितांत निकडबंदी आहे आणि शेतकरी होणं हे त्याने मान्य केलं, स्वीकारलं। म्हणून शिक्षकांना आणि त्या चिमुकल्याला दोघांनाही मानाचा मुजरा। आपण स्थावर जंगम मिळवण्यासाठी विचार करतो, पण अलककार गौरी जंगम तुम्ही मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात झुकतं माप टाकलं, खूपच छान, खूपच सुंदर। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलककार अनुराधा तिवारे यांनी। अलककार अनुराधा लिहितात, देवघरात ताम्हणातील भरगतचं गजरा आपल्या चिमुकल्याच्या हाती पाहून अरे हे काय असं विचारल्यावर तो चिमुकला म्हणाला, मागच्या वर्षी रोज टीचर गजरा घालून यायच्या, आत्ताच घालत नाहीत, सॅड आहेत, त्यांना देणार आहे। ने बरं बाळा, दुःखी जीवाच्या आयुष्यात पुन्हा सुगंध येऊ दे। अलककार अनुराधा, अनु आणि राधा यांचं सुरेख मिश्रण तुमच्या नावात आहे आणि त्या राधेची तरलता तुमच्या अलकमध्ये आपोआपच आले। मला या अलकमधल्या चिमुकल्याला, ज्याला त्यांचं दुःख दिसलं, त्याच्या टीचरचं दुःख दिसलं, त्याच्या शिक्षिकेचं दुःख दिसलं, म्हणून मला त्याला मानाचा मुद्रा द्यायचा आहे। आनंद दुसऱ्याच्या आयुष्यात पेरता यायला पाहिजे आणि दुसऱ्याचं दुःख आपण पिऊन टाकलं पाहिजे, इतकं दमदार तत्वज्ञान त्या लहानग्याच्या तोंडून अलककार अनुराधा तुम्ही मांडलं। खरंच मी धन्य झालो तुमची ही अलक ऐकून। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने अलककार ईशा थोरात यांनी। अलककार ईशा लिहितात, आदिवासी पाड्यात डॉक्टर लेकीने केलेले सेवा कार्य व राष्ट्रपतीने तिचा केलेला सन्मान बघताना त्याला तो दिवस आठवला। लेकीच्या अल्पवयात लग्न करण्याचा त्याचा हट्ट, तेव्हा पहाडासारखी लेकीच्या मागे उभी राहिली ती आई, आज आईच्या डोळ्यात अभिमान आणि याच्या डोळ्यात पश्चाताप होता। अलककार ईशा, आई आई असते, जिच्या हाती पाळण्याची दोरी असते ती जगाला उद्धारत असते। या उक्तीप्रमाणे तिने खरंच महत् कार्य केलं. तिने त्या ठिकाणी कष्ट केले, कष्टप्रद जीवन जगली आणि आपल्या लेकीच्या मागे पहाडासारखी उभी राहिली. म्हणून दिव्या देशमुख सारख्या मुली घडतात, म्हणून मेरी कोम सारख्या मुली पुढे येतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यांच्या त्यांच्या मागे त्यांच्या आईचा हात असतो. नुकतीच त्या ठिकाणी वर्ल्ड चॅम्पियन बनलेली दिव्या देशमुख ती जिंकल्याबरोबर तिने आईला मारलेली घट्ट मिठी मला सुखावून गेली, आनंद देऊन गेली. खरंच आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, याचं मधुर मिलन. पण अर्थात त्याला तो दिवस आठवला, जरी लहान वयात तो लग्न करणार असला तिचं, तरी त्या ठिकाणी त्यालाही मुलीबद्दल वाटत असणार. कदाचित तो परिस्थितीला शरण गेला असेल. आपण एकदमच त्याला त्या ठिकाणी टाकाव म्हणून चालणार नाही. बरं का अलकारीशा? चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, काबाड कष्ट करून, अथक परिश्रम करून, मेहनत घेऊन, अलकवर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार करून, स्वतःची अलक एक वेळ बाजूला ठेवून आपल्या सखींच्या अलक पुढे आवाज 107.8 FM पर्यंत पाठविणाऱ्या अलंकार स्वप्नजा घाडगे कोल्हापूर यांच्या अलग कडे वळूया. वारसा. मावशी काम संपवून घरी निघाल्या होत्या. कश्वी त्यांच्या मागे गेली. मा ती काय करते ते पाहायला तिच्या मागे. मावशी, तुमची चप्पल तुटले ना, मग मालाही नवीन चप्पल आणले, ती तुम्ही घाला, पाय भासतील ना तुमचे. मंगल मावशीने माकडे पाहिलं. न्या हो तिची इच्छा म्हणून त्यांनी कश्वीच्या गालावरून आलाबला घेतली. माला मात्र भरून आलं. आपल्या 6 वर्षाच्या नातीची सुहृदय माणसाकडे माणूस बनण्याकडे वाटचाल चालू होती हे पाहून माचे हृदय भरून आले होते. अलकर स्वप्नजा, अलक उत्तम आहे, मानाचा मानाचा मुजरा. फक्त मला एवढंच सुचवायचं आहे की त्यांनी कश्वीच्या गालावरून आलाबला घेतली, इथे अलक संपली असती तर जास्त बहारदार झाली असती. पुढचं लिहायची गरज नाही. फार तर माला भरून आलं असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. पण पुढचं तत्वज्ञान आहे आणि आपण अलक मध्ये अलक मांडतो, आपण विषय मांडतो, आपण तत्वज्ञानाच्या भानगडीत पडत नाही किंवा तत्वज्ञानाचा विचार आपण करत नाही. काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न छान केलात आणि तो प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तो जमला सुद्धा छान. खरंच त्या कश्वीला मानाचा मुजरा देऊ तेवढा थोडाच. आणि अशा प्रकारची मंडळी जोपर्यंत आपल्या आजूबाजूला असतील ना, मला वाटतं ही मुलंच उद्याची शान आहेत आणि हीच मुलं आपल्याला त्या ठिकाणी उद्या नक्कीच महत्वाचं स्थान आपल्या आयुष्यात निर्माण करून देणार आहेत. ते मानवतेला, माणुसकीला आणि सर्वार्थाने जगण्याचं बळ देणार आहेत. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आता अलककार स्वप्नजा घाडगे यांच्या इतकाच प्रयत्न करून अलक संकलित करून आपल्यापर्यंत पाठवल्यात अथक परिश्रमाने त्या अलककार रोहिणी पराडकर आणि अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान आध्यात्मिक आयोजित अलक लेखन उपक्रम घेऊन त्याच्यावर संस्कार करून त्यांनी अलक पाठवल्यात. अलककार रोहिणी पराडकर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर यांची पहिली अलक घेऊया. हैदराबाद येथील अलककार जयश्री पाटील. अलककार जयश्री लिहितात, तिला संगीताची खूप आवड पण ते शिकण्यासाठी परिस्थितीमुळे तिला खूप दूरवर पायी चालतच क्लासला जावे लागायचे. आज पाऊस काय आला आणि फक्त भिजल्याचे निमित्त झाले, मात्र तिचे गाणे आज अधुरेच राहिले. अलककार जयश्री, जशी तार तुटावी सूर हरपावे तशी तुमची अलक अचानक त्या ठिकाणी धक्का देते आणि तिचे सूर हरवले आणि जाणीव त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. नियतीच्या मनात नेमकं काय असेल, का असं झालं असेल असा विचार येतो आणि मन खट्टू होतं. खूप छान, पण भिजल्याचं निमित्त झालं हे मात्र त्या ठिकाणी खरंच चटका लावून गेलं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर यांची पुढची अलक आहे अलककार सरोजिनी भनक यांची. अलककार सरोजिनी लिहितात, वडिलांच्या व्यसनाधीनतेने कुटुंबाची वाताच झाली. आई थोडीफार शिकलेली होती, ती मुलांना घेऊन वेगळी राहू लागली. आज तिची दोन्ही मुलं डॉक्टर व वकील आहेत, पण आई नाही आहे. अलकर सरोजनी, का आई का नाही आहे? आई हवी होती, आई राहायला हवी होती. आईने आपल्या मुलांचं वर्तमान पाहायला पाहिजे होतं. आईने मुलांचं भविष्य उराशी कवटाळलं असेल आणि आता वर्तमानात तिने पाहिलं असतं की आपली दोन मुलं इतकी पुढे गेलेत, तर नक्कीच त्या आईला, त्या आईतल्या ममतेला, ममत्वाला, मायेला, जिव्हाळ्याला आनंदाचं उधाण आलं असतं, भरती आली असती. अप्रतिम अलक आहे, भावपूर्ण, रसाळ अशी तुमची अलक आहे आणि टचकण डोळ्यात पाणी आणणारी तुमची अलक आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या पुढच्या अलककडे वळूया, जी आपल्याला पाठवले अलककार सौ सरिता परसोडकर पुसद यांनी. अलककार सरिता लिहितात, मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून ती आज खुश होती, पण प्रियशी सोबत कॉपी पिण्याचा हा त्याचा पहिला अनुभव नव्हता. बापरे, अलककार सरिता नदीसारख्या खळखळत वाहत गेला था आणि मग अचानक त्या ठिकाणी संत झालात आणि अचानक एक विचार मांडलात की पुरुष किती व्यभिचारी असू शकतो किंवा पुरुष त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी उच्छृंखल असू शकतो. तिच्यासाठी ते वेगळं होतं, मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून ती खुश होती, त्याला मात्र त्या ठिकाणी हे रोजचंच झालं होतं. अगदी अंगावरचे कपडे बदलावेत तसा तो प्रेयसी बदलत होता, असा काहीसा विचार तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलायत. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोतो, अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर, मला वाटतं अर्लियन के ए म्हणजे कदाचित त्या ठिकाणी नवागतांची, कदाचित त्या ठिकाणी नवीन लिहित्यांची, नवोदितांची आणि जुन्या जाणत्यांची अशी दोघांची मिळून एखादी व्हॉट्सॲपचा समूह असावा असं मला वाटतं. मला नंतर तुम्ही सविस्तर सांगा. अर्लियन के ए कोल्हापूर यांच्या वतीने पुढचे अलक पाठवले नांदेड येथून अलककार सौ प्रतिभा प्रशांत पांडे यांनी. अलककार प्रतिभा लिहितात, घरची हलाकीची परिस्थिती पदरावर नाचणाऱ्या मोराच्या पैठणीचे स्वप्न बघितले, पण रानात एका झोपडीवजा घरात राहावे लागले, तिथे अंगणात मोर नाचू लागले. अलककार प्रतिभा ही प्रतिभा आहे, पदरावरच्या मोरापेक्षा जिवंत मोर नाचणारे बघायला मिळतात. मला तर अशा झोपडीमध्ये स्वर्ग सापडेल, मला अशा झोपडीमध्ये निखळ निरामय असा आनंद मिळेल आणि त्या झोपडीच्या समोर नाचणारे मोर पाहून माझं मन थुईथुई नाचेल आणि म्हणेल की हे सगळे सोपास्कार सोडून मला इथेच राहायचं आहे, अगदी कायमचं, कमीत कमी गरजा आणि जास्तीत जास्त समाधान देणाऱ्या या झोपडीत, आनंद देणाऱ्या या झोपडीत. अर्लियन के कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान, तुमचं करावं तेवढं कौतुक, करावं तितकं स्वागत आणि करावं तितकं अभिनंदन कमीच आहे, कारण तुम्ही एकापेक्षा एक छान अशा अलक पाठवल्यात. अर्थात अलककार रोहिणी, तुमचंही अभिनंदन, कारण याच्या मागे तुमची जबरदस्त मेहनत आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, बघता बघता आपली वेळ निघून जाते पण आपल्याला काटा पुढे सरकतो, तशी पुढची अलकही घ्यावी लागते. तामसा जिल्हा नांदेड येथून अलककार सौ ज्योती पंकज लाभशेटवार लिहितात, खूप कष्ट करून वाढवले मुलाला, आता मुलगा मोठा डॉक्टर झाला, कामात खूपच व्यस्त राहू लागला, आमच्याशी बोलायलाही त्याला वेळ नाही, त्याचे लग्न होताच वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला, अंतिम क्षणापर्यंत मी त्याच्या वाटेकडे डोळे लावून होते. अलककार ज्योती, नका वाटेकडे डोळे लावू, काहीच गरज नाही, तो परत येणार नाहीये. तुम्ही ज्योत पेटवलेत, तुम्ही त्या ठिकाणी ज्योत पेटवून त्या ठिकाणी ती आता धगधगती ठेवा, ती मशाल होऊ दे आणि ती मशाल अशासाठी होऊ दे की अशा अनेक वृद्ध माता पित्यांना एक योग्य असं सेकंड इनिंग हाऊस मिळू दे. आणि आपण ज्यांना किती लहानाचं मोठं केलं तरी जे उलटे फिरणारे असतात ते उलटे फिरतातच, जे उर्मट असतात ते उर्मटासारखे वागतातच, आणि अशांचं खरंच आपण काहीच करू शकत नाही ही खरी म्हणजे मोठी खंत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. अनेक अलकमधून अशा वृद्ध मातापित्यांची खंत, व्यथा, वेदना मांडण्यात आले, मला कौतुक वाटतं त्यांच्या निरीक्षण शक्तीचं, त्यांच्या प्रतिभा शक्तीचं. त्यांनी त्या ठिकाणी जे पाहिलेलं असतं, जे अनुभवलेलं असतं, त्याला ते शब्दबद्ध करतात आणि आपल्यापर्यंत पाठवतात. आणि मग अशा अलक आल्या की मला मात्र त्या ठिकाणी खवळून उठायला होतं, माझा स्वर सद्गतीत होतो. मी विचार करतो की कुठल्या जन्मातलं हे पाप आपल्या पदरी पडलं. अलख प्रेमी रसिक श्रोतो, कुठे जाऊ नका, ऐकत राहा पुढेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. मी आलो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजी जगदीश सोबत रंगद्दार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 3 ऑगस्ट 2025 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 167. आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक बहारदार, रुबाबदार, लाजवाब, आशय संपन्न अशा अलग तुम्ही ऐकल्यात. आतापर्यंतच्या सगळ्या अलगला गर्भितार्थ प्रमाणापेक्षा जास्त होते असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. प्रत्येक अलग ही अर्थपूर्ण होती असाही त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो. आणि आता सध्या आपण ऐकतोय अर्लियन के एक कोल्हापूर मराठी प्रतिष्ठानच्या अलग आणि नुकताच त्या ठिकाणी त्यांच्या संस्थेचा परिचय आपल्यापर्यंत आलाय. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर सागर गुडमेवार सर. त्यांच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत ज्यांनी आपल्यापर्यंत अलग पाठवल्यात त्या अलगकार सर रोहिणी अमोल पराडकर. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आहेत अलगकार सौ कविता शेट्टे. आणि अर्लियन चा अर्थ असा आहे AR फॉर आर्ट, दॅट इज सिंगिंग, डान्सिंग, ड्रॉइंग एक्सेट्रा. LI फॉर लिटरेचर, पोएम, स्टोरी रायटिंग एक्सेट्रा. EN फॉर एंटरप्रिनरशिप अँड K फॉर कवी ओंकाम और A फॉर अध्यात्म. वा, खूपच छान, खूप सुंदर. आणि त्याच समूहातील पुढच्या अलगकडे आरजी जगदीश वळतोय जी आपल्याला पाठवली आहे अर्लियन के ए कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने अलगकार रश्मी संजय नाईक. अलगकार सौ रश्मी सावंतवाडी सिंधुदुर्ग येथून लिहितात. आपल्या सर्व सामानाची बांधाबांध करून भरलेल्या सुटकेस लॉक केल्या. रामप्रारी निघायचे होते अनाथाश्रमात त्यांचा नाथ होण्यासाठी. दोघे निवांत निद्राधीन झाले. वा, अलगकार रश्मी जय हो. अगदी तुम्ही अलगच्या नाही कहात, म्हणजे अलगच्या पायी कहात. किती सुंदर अलग आहे. बांधाबांध भरली, सुटकेस लॉक केल्या, सकाळीच निघायचंय. कशासाठी? अनाथांचा नाथ होण्यासाठी. मला वाटतं अशा व्यक्तींना देव परमेश्वर अगदी कायमची साथ देत असेल. इतक्या उत्तम अशी अलग आणि त्या अनाथांचा नाथ होणाऱ्या दाम्पत्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM मानाचा मुजरा. चला तर अलगकार रोहिणी पराडकर यांनी अथक परिश्रम घेऊन आपल्यापर्यंत पाठवलेल्या अलग अर्लियन के ए कोल्हापूर प्रतिष्ठान मराठी प्रतिष्ठान यांची पुढची अलग आहे अलगकार ज्ञानेश देवरे शिर्डी येथून. अलगकार ज्ञानेश लिहितात, ती हसायची म्हणून मी हसलो, हसता हसता पुरताच गुंतलो, मात्र फार उशिरानं समजलं असाच तिला छंद आहे. आज तिला मी एक अडचण आहे. ओ अलगकार ज्ञानेश म्हणतात ना, हसण्यावर जाऊ नका, रुसण्यावर जाऊ नका, माझ्या असण्यावर जाऊ नका. मी असलो तुमच्यात तरी माझ्या बसण्यावर किंवा असं काहीतरी चंद्रशेखर गोखलेंची चारोळी आहे. अगदी तुमचं तसं झालं. आणि खरंच कोणाची हसण्यावर जाऊ नका, तो का हसतो आपल्याला नक्की माहीत नसतं. दमदार अलग, उत्तम अलग, मिश्किल अलग आणि अभ्यासपूर्ण पण अलग. चला तर अर्लियन के ए कोल्हापूर प्रतिष्ठान मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पुढची अलग आपल्यापर्यंत आले. सिन्नर येथील अलगकार सो शोभा वसंत आव्हाड यांची. अलगकार शोभा लिहितात, निकालाच्या भीतीने तिने स्वतःला खोलीत बंद केले. आईने तिला 80% मार्क्स पडले हे सांगायला दरवाजा उघडताच ती निष्प्राण दिसली. अलगकार शोभा, खरंच हे अशोभनीय वातावरण आपल्याला कधीच शोभा देत नाही. का इतका विचार, इतका अर्धवट विचार आयुष्याचा आपण का करावा? 80% गुण मिळाले हे ऐकल्यानंतर ती उमेदीने पुन्हा पेटून उठली असती आणि पुढच्या परीक्षेमध्ये नक्की जास्त गुण मिळाले असते. आणि ते मिळालेले गुण सुद्धा स्वकष्टाचे आहेत, त्याचा सुगंध घ्यायला ती थांबली नाही. आणि मग कमी पडले गुण असा तगादा मागे लावला असेल की काय? म्हणून आई वडील सुद्धा त्या निष्प्राण देहाकडे बघून आपल्या त्या लहानग्या मुलीकडे पाहून नक्कीच मला वाटतं मानसिक गतप्राण झाले असतील. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या पुढच्या अलगकडे वळूया. जे आपल्याला पाठवले नालासोपारा येथून अलंकार तृप्ती चाफेकर भंडारे यांनी. अलंकार तृप्ती लिहितात, भाऊ जाऊन 2 वर्ष झाली, रक्षाबंधनात माहेरी मी जाणार होती पण शेवटी आनंदाने पोलीस भावास राखी बांधली व बहिणींवर बलात्कार होऊ देऊ नको अशी विनंती केली. अलंकार तृप्ती, तुमचं लेखन मी नियमित वाचत असतो, तुम्ही त्या ठिकाणी पथनाट्य लिहिता, पथनाट्याचा तुम्हाला ध्यास आहे आणि सतत त्या ठिकाणी लिहित असता, अर्थात लेखनामध्ये अजून तुमच्या प्रगल्भता परिपक्वता यायची आहे, ती येईलच, कारण तुम्ही अर्लियन के ए कोल्हापूर या समूहात आहात आणि जिथे तुम्हाला पूर्णपणे घडवलं जाईल आणि इतरत्रही तुम्ही सतत लिहित असता, लिहित राहा आणि रक्षाबंधन पोलिसावरून केलं हे जास्त गरजेचं आहे, कारण त्यांना भाव मानणं आणि त्या भावाने आपलं रक्षण करणं ही खरंच फार महत्वाची गरज आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्ष असलेल्या अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर गोवा येथून अलंकार सौ कविता च शेट्टे लिहितात. पदवीधर असूनही नोकरी मिळत नव्हती, शेवटी त्याने शिक्षणाची पुस्तकं रद्दीत काढली. वा वा अलंकार कविता, तुमच्या कवितेमध्ये म्हणजे तुमच्या अलकमध्ये काव्य आहे, कविता आहे वेदनेची, व्यथेची, बेरोजगारीची. खरंच शिक्षणाची पुस्तकं रद्दीत काढली, इथे मी मात्र मोडीत निघालो. शिकून कोणाचं भलं झालंय असं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांकडून ऐकलं जातं, ऐकवलं जातं आणि तोच विचार तुम्ही इथे मांडलात, पण तरीही आपण नाउमेद होऊ नये. कुठे ना कुठे नक्कीच आपल्याला तारा दिसेल, कुठे ना कुठे आपल्याला प्रकाश मिळेल. चला तर अलंकप्रेमी रसिक श्रोते हो, अर्लियन के ए मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने पुढची अलक आपल्याकडे आले. कोल्हापूर येथील अलंकार वीणा पाटील. अलंकार वीणा लिहितात, अर्ध्यावर संसार झाला, संशयाचं भूत नवरोबाच्या डोक्यात 2 तरुण मुलासह तिला हाकलून लावले. पार्लरच्या जोरावर जिद्दीने मुलांचे शिक्षण आणि लग्न केली. अलंकार वीणा, वीणा वाजवली तुम्ही संशयाच्या भूताची, तुम्ही वीणा वीणेतून सूर काढलेत नकाराचे नाही सकाराचे, सारे गमपचे आणि त्या स्त्रीच्या जीवनातील संगीताचे. तुमच्या या अलकला खरंच मानाचा मुजरा, कारण नवऱ्याच्या मनात आलेलं संशयाचं भूत आणि 2 मुलासह तिने बाहेर येणं आणि मग स्वतःच्या जिद्दीवर मुलांचे शिक्षण करणं, खरंच. पण ती 2 तरुण असतील तर मग शिक्षण का? मग मला वाटतं ती कदाचित लहान मुलं असावीत आणि त्यांनी बाहेर काढलं असावं असा आपला माझा विचार आहे. चला तर अर्लियन के ए कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने पुढची अलग आपल्यापर्यंत आले. अलंकार सुलोचना पाटील यांची. राहायला घर नव्हते, कष्ट करून घर बांधले, नैसर्गिक आपत्तीत घर कोसळले, गावकऱ्यांनी धर्मशाळेत राहण्याची सोय केली, शासनाने घर बांधून दिले, कर्जाचे हप्ते भरता भरता कुंकू पुसले. बापरे अलंकार सुलोचना का असं का? म्हणजे खरंच इतकं सगळं चांगलं चाललेलं होतं, अजून थोडं चांगलं चाललं असतं तर मस्त झालं असतं, आयुष्य जगण्याला एक वेगळा अर्थ आला असता आणि आयुष्य सुंदर झालं असतं. पण म्हणतात ना, नियतीच्या हातातलं बाहुलं होतं आपण सगळे, कर्जाचे हप्ते भरता भरता कुंकू पुसले आणि ते कर्जाचे हप्ते चुकवून लोक परदेशी पळून जातात, त्यांचं सरकार शासन काहीच वाकणं करू शकत नाही. चला तर अलंकप्रेमी रसिक श्रोते हो, ज्या अलंकार रोहिणी यांनी आपल्यापर्यंत सगळ्या अलक पोचवल्या, त्यांच्यावर संस्कार केले, मेहनत घेतली, परिश्रम घेतले, अर्थात त्या नियमितपणे आधी अलक पाठवत होत्या, मध्यंतरी अलक पाठवायचं त्यांचं कार्य थोडंसं खोळंबलं होतं, थांबलं होतं, आता पुन्हा सुरू झालंय. मला खात्री आहे आता दर 15 दिवसानंतर त्या आपल्या समूहाच्या अलक पाठवतील आणि तुम्हालाही अलक लिहायला भरीस घालतील. चला तर अलंकार रोहिणी अमोल पराडकर यांची अलक ऐकूया. महागाईचा कळस, महिन्याचे बजेट कोसळले. मुलाने विचारले आईला, का ग सरकार बदलले? अलंकार रोहिणी, अहो सरकार नाही बदलले, नशीब बदललंच नाही. म्हणजे सरकार बदललं असेलही, पण जुन्या सरकारचेच महागाईचे उच्चांक नवीन सरकारने आणखीन गाठायला सुरुवात केली असा विचार त्या ठिकाणी त्याला म्हणायचा असेल. म्हणजे सरकार जरी नवीन आलं असलं, सरकार जरी त्या ठिकाणी वेगळं आलं असलं, तरी सामान्यांच्या आयुष्याचे भोग मात्र काही कमी होत नाहीत. तुम्ही मात्र नियमितपणे अलग गोळा करत राहा, कारण इथे अलग महाग नाहीये,
1: आणि अलंकार सुद्धा महाग नाही आहेत, पण याचा अर्थ स्वस्तातले म्हणजे रस्त्यावरचे नाही आहेत, दमदार आहेत, रुबाबदार आहेत, बहारदार आहेत आणि एकापेक्षा एक सरस अलक लिहिणारे आपले सगळे अलंकार मित्र आहेत. आणि कार्यक्रमाला तर बहार तुमच्या अलक मिळत येते. सर्वात शेवटी जाता जाता पुन्हा एकदा अर्ली एम के मराठी प्रतिष्ठान कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सागर गुडमेवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अलंकार सौ कविता शेट्टे आणि अलंकार रोहिणी अमोल पराडकर ज्यांनी या सगळ्या अलंकार अलग संकलित केल्या, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन आर जे जगदीश वळतोय प्रयोग क्रमांक 167 च्या पुढच्या अलंकडे, जे आपल्याला पाठवले अलंकार सौ अस्मिता मेहता कात्रज पुणे यांनी. अलंकार अस्मिता मेहता अलंकच्या खाली पूर्ण नाव लिहित चला आणि अलंकार सौ अस्मिता मेहता असा उल्लेख करत चला. बरेच अलंकार अर्धवट पद्धतीने लिहितात आणि मग त्या अलंक संकलनात घेताना मला पुन्हा त्याच्यावर संस्कार करावे लागतात, कळवावं लागतं. त्यापेक्षा बऱ्याच वेळा अलंकार नुसतीच अलग पाठवतात, नाव गाव काहीच टाकत नाहीत. असं करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती पुरवा, व्यवस्थित त्या ठिकाणी अलग पाठवा, अलग लिहा आणि ती माझ्यापर्यंत पोचवा, तर त्या ठिकाणी त्याला जास्त महत्व आहे. अलंकार अस्मिता लिहितात स्पर्श. मी म्हणालो मला गरज नाही कुणाची, जा तुला जायचं असेल तर. त्यावर ती म्हणाली तू गरज म्हणून ठेवले नातं आणि सोबत मला जाणवत नव्हतं असं नाही, पण हातात घेतलेल्या तुझ्या हाताच्या स्पर्शात तुझ्या प्रेमासाठीची असूया जाणवत होती, म्हणून सोबत राहण्याचा हा अट्टास, बाकी काहीच नाही. अलंकार अस्मिता अस्मिता दर्श तुमच्या अलक मधून घडलं, तुमच्या अलक मधून त्या ठिकाणी स्पर्शातली जादू कळली, तुमच्या अलक मधून स्पर्शातला खोटेपणाही जाणवला, तुमच्या अलक मधून त्या ठिकाणी एकमेकांची गरज असल्याशिवाय आपण एकत्र राहू शकत नाही हे तत्वज्ञानही लक्षात आलं, आणि तुमच्या अलक मधून नातं एकाच बाजूने टिकवता येत नाही, दोन्हीकडून टिकवावं लागतं, हाही विचार लक्षात आला. खरंच खूप छान अलक आहे, खूप छान पद्धतीने तुम्ही अलक लिहिता आणि अशाच लिहित राहा. फक्त सांगितलेली एक गोष्ट तेवढी लक्षात ठेवा, आणि पुण्यात राहताय तर त्या ठिकाणी रेडिओ ट्यून करा FM वर, FM 107.8 FM, घरच्या घरी मोबाईल मधल्या FM ब्रॉडकास्ट मध्ये जा आणि तिथे ऐका, तुम्हाला आणखीन वेगळा आनंद नक्कीच लाबेल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, 3 ऑगस्ट 2025 प्रयोग क्रमांक 167 मधील शेवटची अलक घेऊया, जी आपल्याला पाठवले कर्नाटक बेंगलोर येथून अलंकार परवीन कौसर यांनी. अलंकार परवीन लिहितात आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या आयुष्याचे गणित मांडताना तिला त्यामध्ये अधिकापेक्षा वजाबाकी जास्त दिसली. घरच्या जबाबदाऱ्या पार करताना आपल्या आनंदाला छंदाला आवडीनिवडीला दिलेली तिलांजली जाणवली. आज ती वृद्धाश्रमात आपले छंद जोपासत आहे. वा वा अलंकार परवीन काय करणार, म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी नातं संपतं, जेव्हा अस्तित्व संपतं, जेव्हा त्या ठिकाणी विचार खुंटतो, जेव्हा आपला आपलाच राहत नाही, अशा वेळेला आपल्याकडे दुसरा काही पर्याय पण उरत नाही, आपल्याकडे त्या ठिकाणी दुसऱ्याला समजवण्याच्या पलीकडे काही अर्थ उरत नाही, कारण तो समजण्याच्या पलीकडे गेलेला असतो. आणि मग वृद्धाश्रमात त्या ठिकाणी जाऊन आपण आपले छंद जपायचे, आपण आपला आनंद लुटायचा, पण शेवटी वृद्धाश्रमात जायचं का असाही प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. पण म्हणतात ना, आपल्याला आलेलं जे भोग आहेत ते भोगावेच लागतात. आपल्या वाट्याचे भोग, आपल्या वाट्याचं दुःख आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही किंवा दुसऱ्यावर ते लादू शकत नाही. आपला विचार आपल्यालाच करावा लागतो आणि आपलं आयुष्य आपल्यालाच जगावं लागतं, असा काहीसा विचार तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलात. खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. एकापेक्षा एक सुंदर अलक अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुम्ही नियमितपणे पाठवता आणि नियमितपणे पाठवून मला त्या ठिकाणी उपकृत करता, त्याबद्दल मी आर जे जगदीश तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि लवकरच मी 10 ऑगस्ट 2025 ला भेटू असा आशावाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो. आनंदी राहा, आनंद लुटा, ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM. विसरू नका तुमच्या आर जे जगदीशला धन्यवाद.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर. कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं. सुनिए पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे भामगिरी किंवा भामचंद्र डोंगर। या डोंगराचा एक अप्रतिम अद्भुत रहस्यमय निसर्गरम्य तसेच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती बरोबरच आज आपण याचा प्रवासही करणार आहोत। मित्रांनो, कालच्या रंगनवेच्या भागात भामगिरी डोंगराची आपण घेत असलेली माहिती अशीच पुढे चालू ठेवूया। कालच्या भागात आपण एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत हा ग्रंथ कशा प्रकारे लिहिला, तसेच एकनाथी भागवत हा मराठी ग्रंथ संस्कृतावर कशा प्रकारे विजय प्राप्त करून मानाने आपल्या महाराष्ट्रात परत आला आणि संत तुकाराम महाराज यांचे कशा प्रकारे वैकुंठ गमन झाले याचा इतिहास ऐकलेला आहे। आता त्याचाच पुढला भाग। यानंतर सुमारे 50 वर्षांनी आपले राहिलेले कार्य स्वतः तुकाराम महाराजांनी दृष्टांत देऊन संत श्रेष्ठ महिपती यांचा कालावधी होता 1667 ते 1790 यांना प्रेरणा देऊन त्यांच्या मार्फत त्यांच्या हाताने लिहून भक्ती विजय नावाचा ग्रंथ स्वतः श्री विठ्ठलाने येऊन परिपूर्ण करून दिला। संत श्रेष्ठ महिपती हे अहमदनगर जिल्ह्यातील तहराबाद येथे मुस्लिम जहागीरदाराकडे कारकून होते। त्यांचे नाव महिपती दादोबा कांबळे असे होते। त्यांची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तहराबाद येथे आहे। श्रोतनो, यानंतर भामगिरीवर जाण्याचा मार्ग बघूया। पुणे नगर रस्त्यावर तळेगाव पासून 11 किलोमीटर अंतरावर खालुंब्रे गाव आहे। या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण MIDC फेज 2 ला जातो। या रस्त्याने हुंडाईचा प्लॉट सावरदरी गाव या मार्गे 5 किलोमीटर वरील वसुली नाक्यावर पोहोचतो। वसुली हे गावाचे नाव आहे बरे का मित्रांनो। येथे डाव्या बाजूला शिंद भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा। नाक्यापासून भांबुर्ले 1.5 किलोमीटर वर आहे। भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्ता 1 किलोमीटर वरील भामचंद्र माध्यमिक विद्यालयापर्यंत जावे। येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या विद्यालयाच्या बाजूने कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते। डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे। श्रोत्यांनो, तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे। गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे आणि त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती देखील आहे। गुहेची अंदाजे उंची 6 फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे। गुहेची लांबी अंदाजे 10 फूट आणि 6 फूट रुंद आहे। गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मूर्ती कोरलेली आहे। त्यांच्या हातावर विंचू आणि पाठीमागे साप आणि वाघ कोरलेले आहेत। गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे। या गुहेच्या बाजूला 3 फूट उंच आणि 6 फूट लांब अशी गुहा आहे। या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे भामगिरी किंवा भामचंद्र डोंगर। या डोंगराबद्दल आज आपण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती घेत याचा निसर्गरम्य प्रवासही करत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण भामगिरी डोंगरावर जाण्याचा मार्ग आणि संत तुकोबारा यांच्या ध्यान गुंफेचे वर्णन ऐकलेले आहे। आता पुढील टप्पा, ज्ञानेश्वर माऊलींनी तपश्चर्येचे स्थान कसे असावे याबद्दल अभंग लिहिलेले आहेत। भामगिरीच्या ध्यान गुंफेला हे वर्णन लागू पडते। तो अभंग असा आहे, बहुत करोती निःशब्द दाटन रिगे श्वापद शुक अन षटपद तेउते नाही। अर्थात तपश्चर्येच्या ठिकाणी शांतता असावी, श्वापदांचे येणे जाणे, पक्षी अर्थात पोपट आणि कीटक अर्थात भुंगे यांचा आवाज नसावा। आणि कही एक पहावे जे साधकही वसती हो आवे, आणि जनाचेनी पाय रवे मळे चिना। हे साधकांनी वसवलेले स्थान असावे, येथे सामान्य जनांचा वावर नसावा। तुकाराम महाराजांनी 15 दिवस भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यान लावले। त्या काळात सर्प विंचू वाघ अंगाला झोंबू लागले, पण त्यांनी ध्यान सोडले नाही, आसनही मोडले नाही। शेवटी दिव्याच्या ज्योतीजवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो, तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला। त्याचे वर्णन तुकोबारायांनी अभंगातून केलेले आहे। 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणोनी आसन घातले, ज्ञान आरंभिले देवाजीचे, सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबिले, पिडू जे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका मने। भामगिरी डोंगर रांगा पूर्व पश्चिम पसरलेली आहे। या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील 9 लाख उंबरे नावाच्या गावामुळे 9 लाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे। भामगिरी डोंगर 2 भागात विभागलेला असून पायथ्यापासून अर्ध्या उंचीपर्यंत गच्च झाडी आहेत। त्यावरील भागात डोंगराने अंदाजे 800 फुटी कातळ टोपी घातलेली आहे। या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे भामगिरी किंवा भामचंद्र डोंगर। या डोंगराबद्दल आज आपण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती घेत याचा निसर्गरम्य प्रवासही करत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आणि भामगिरी पर्वतावर गुहेत बसून तुकारामांनी केलेला अभंग ऐकलेला आहे, तसेच भामगिरी पर्वताचे वर्णनही ऐकलेले आहेत। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आलेले आहोत। आता या टप्प्यात भामगिरी पर्वताचे पुढील वर्णन। श्रोत्यांनो, भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो। येथे एका काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे। येथून 10 मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो। येथे थोड्याशा उंचीवर कातळात खोदलेलं एक टाक आहे। टाक म्हणजे हौद बरं का श्रोत्यांनो? टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे। कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत। सभामंडप 4 दगडी खांबांवर तोललेला आहे। सभामंडपात नंदीची मूर्ती आहे। सभामंडपाला लागूनच पाण्याचं टाकं खोदलेलं आहे। गाभाराच्या द्वारपट्टीवर गणपती कोरलेला आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती आहे। छतावर नक्षीकाम केलेलं आहे। मंदिर पाहून पुढे गेल्यानंतर कातळात कोरलेलं अजून एक टाकं पाहावयास मिळतं। टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे। या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले राहतात। गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत। या झाडाजवळून एक पायवाट खालच्या बाजूला जाते। येथे एक पाण्याचं टाकं आणि गुहा आहे। ती पाहून परत झाडाजवळ येऊन कातळ भिंतीत कोरलेल्या पायऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जावे। श्रोत्यांनो, संसारात राहून व्यापार सांभाळून विठ्ठल भक्ती करणाऱ्या तुकाराम महाराजांना दैनंदिन व्यापातून ईश्वर भक्तीसाठी वेळ देता येत नसे। त्याची खंत त्यांनी अनेक अभंगांतून व्यक्त केलेली आहे। तुकाराम महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची। कसया गा मज घातिले संसारी, चित्त पायावरी नाही तुझ्या। किंवा मन माझे चपळ नरा हे निश्चळ, घडी एक पळ स्थिर नाही। अशा मनाच्या अवस्थेत तुकोबा रायांना भामगिरीवर जाऊन ध्यानधारणा करण्याची आज्ञा झाली। येथेच त्यांनी अनेक सुंदर आणि अजरामर अभंगांची रचना केली। त्यातील हा एक तुम्हाला नक्कीच माहीत असेल। तुकोबा महाराज लिहितात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती। येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत। आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी। कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू। हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सेवू रुची। तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी। श्रोत्यांनो, हा अजरामर अभंग आणि भामगिरीचे अप्रतिम नैसर्गिक लावण्य यांचे परस्पर संबंध ताबडतोब लक्षात येतात। तर मंडळी, याबरोबरच आपण भामगिरी किंवा भामचंद्र या डोंगराबद्दल घेत असलेली ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती तसेच निसर्गरम्य प्रवास येथेच पूर्ण करत आहोत। या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेली पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.